आऊज आणि मोहन या नारीहेले डॉक्टर आनंदीबाई जोशी से मध्य केवळ महाराष्ट्र नव्हे भारत तर प्रथम महिला डॉक्टर रूपे परिचिता 31 मार्च 1865 रे अति गरीब ब्राह्मण घरे तांक जन्म हेला तांक नाद या गला जमुना तांक आर्थिक परिस्थिती अति दयनीय थिला तेणु तांक बाल्यकाळ अति कष्टरे बीती थिला मात्र 9 बरस वयस रे तांकर विवाह तांकठु कोडिये बरस बड ओ पोस्ट ऑफिस रे काम करूथिबा विपत्नीक गोपाळ जोशींक सह हेला आधुनिक विचारधारार गोपाळराव कोणसी एक विधवा सह पुनर्विवाह करिवाकू चाहूथिले बाहाघर परे जमुना पाठ पढिव एही सर्तरे एही विवाह लागी राजी हेले विवाह परे तांक ना रखा गला आनंदी ओ से हेले आनंदी गोपाळ जोशी पिलादिनरे पाठ पढिवा लागी तांकर विशेष आग्रह नथिला किंतु स्वामींक डररे पाठ पढिवा आरंभ कले तांक सासू से पाठ न पढू वेली चाहूथले सबु वेळे रागी की तांकू कामरे लगाउथिले दिने तांक कथा न मानिवारु चुलीरे जळुथिबा निया खुंटारे से आनंदीकू पिटीथिले मार ए भळी व्यवहार तांक स्वामींकू दुःख देइथिला सेथिपाई से अलिबागकू बदळी होई चाली गले सेठारे आनंदीक शिक्षारे प्रगती हेला मराठी भाषा सह से संस्कृत भी पढिले सेबेठू ए दुहिंक मध्यरे पती पत्नी अपेक्षा गुरु शिष्यर संपर्क अधिक दृढ हेला जेऊ काळरे महिला मानंकू चप्पल पिंधिवाकू मनाथला से काळरे गोपाळवार आनंदीबाईंकू समुद्र कूळरे जोता पिंधई बुलेवाकू नेई जाऊथले एहा तांकू समाज विरोधी करिथला 14 बरस वयसरे तांक प्रथम पिलाटी नष्ट हेला महिला रोगी पुरुष डाक्टर पाखकू न जीवार प्रथा थिबारू तांकर पिलाटी नष्ट हेला तेणु तांक स्वामी गोपाळराव जीत करी तांकू डॉक्टर हेबापाई प्रवर्ताइले आनंदीबाई भी राजी होई डाक्टरी पाठ पडिले सेही समय रे तांक स्वामींक बदळी कोल्हापूर हेला सेठारे अमेरिकार ख्रिस्ती धर्म मंडळर मुख्य मिस्टर वाईल्डंकर सह भेट हेला गोपाळरावकर वाईल्डरंक सांगरे होईथिबा पत्र व्यवहार रसेल नामक गारे स्थायी निवास करूथिबा मिसेस कार्पेंटर पढिले एक आंतरिक प्रेरणा लाभ करी से आनंदीबाईंक सहित पत्र व्यवहार कले मिसेस कार्पेंटरंक सर्वतोपरी साहाय्य रे 7 एप्रिल 1883 रे आनंदीबाई अमेरिका लागी कलिकत्तारू पाणी जहाज रे बाहरले मॅट्रिक परीक्षा पास न होईथिबा आनंदीबाई न हाथी साडी नाकरे नोथ पिंधिथिबा एही भारतीय रमणी सिटी ऑफ बर्लिन नामक पाणी जहाजरे बसी अमेरिका गले केवळ शिजा आळू खाई 2 मासर यात्रा परे 4 जून 1883 रे अमेरिका पहुंचले मिसेस कार्पेंटरंक घरे रही पेन्सिल्वानिया रे डॉक्टरी शिक्षा आरंभ कले 1 मार्च 1886 रे एमडी पदवी लाभ कले 9 ऑक्टोबर 1886 रे इट्सरिया पाणी जहाजरे चढी 16 नोव्हेंबर 1886 रे गोपाळरावंक सह मुंबई फेरिले अमेरिकार कष्टमय जीवन खाइबारे हेळा आउ प्रतिकूल पाणीपाग जोगू से टीबी रोगरे पीडित हेले डॉक्टर हे भारत कु फेरिले सिना किंतु महिला मानंक सेवा सुश्रूषा करिवार स्वप्न पूर्ण करी पारले नाही 26 फेब्रुवारी 1887 रे से केवळ 22 बरस वयस रे मृत्युवरण कले निज ध्येय पूर्ती लागी जणे महिला निजर शक्ती केत्ते प्रकर्षरे प्रमाणित करीपारे ताहार ज्वलंत ओ मूर्तिमंत उदाहरण होउछंती डॉक्टर आनंदीबाई जोशी सेथिलागी आजी मध्य से वंदनीय ओ आदर्श अटंती आउ जणे मराठी नामवंत वैज्ञानिक तथा लेखिका ओ समाजसेविका ज्यांको आम्हे भलो वावरे जाणू से होउछंती सुधा मूर्ती मराठी झी सुधा कुळकर्णी से भारतीय विद्यापीठर इंजिनिअरिंग कॉलेजरू बी इलेक्ट्रिकल पदवी सुवर्ण पदक सह हासिल करिछंती सेहीपरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सरू कम्प्युटर सायन्सरे एमई तथा एमटेक पदवी लाभ करिछंती श्री नारायण मूर्तींक सह विवाह करी से सुधा मूर्ती हेले तांकर चाकरी जीवन प्रथम महिला इंजिनियर रूपे आरंभ करथिले सेही पोस्ट पाई केवळ पुरुषमानंक ठारू एप्लिकेशन ग्रहण करुथले किंतु सुधा मूर्ती सेही पोस्ट लागी एप्लिकेशन देई सिलेक्ट होई निर्वाचित हेले से जणे विख्यात सामाजिक कार्यकर्ता ओ कुशळ लेखिका अटंती से मराठी कन्नड एवं इंग्रजी भाषारे लेखी पारंती समाज विविध क्षेत्ररे से अनेक विकास कार्यकु आगे नहीं चंती।